0: ਪੰਗਤਾਂ ਹੀ ਅਲੱਗ ਅਲੱਗ ਬਿਠਾਣੀਆਂ ਪੈਣ ਵੀ ਸ਼ੱਕਰ ਦੇ ਰੋਗੀ ਕਿਹੜੇ ਨੇ ਅਲੱਗ ਬਿਠਾਓ ਤੇ ਦੂਜੇ ਕਿਹੜੇ ਨੇ ਅਲੱਗ ਬਿਠਾਓ। ਇੰਨੇ ਮਰੀਜ਼ ਇਹ ਇੱਥੇ ਵੀ ਵੱਧਦਾ ਜਾ ਰਿਹਾ। ਹਾਰਟ ਦੀ ਬਿਮਾਰੀ ਕਈ ਦੇਸ਼ਾਂ ਚ ਸਿਖਰ ਤੇ ਪਹੁੰਚ ਕੇ ਵਾਪਸ ਮੁੜੀ ਏ ਤੇ ਕਈ ਦੇਸ਼ਾਂ ਚ ਸ਼ੁਰੂ ਹੈ। ਜਿਹੜੇ ਰੋਗ ਬਹੁ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਬੰਦੇ ਨੂੰ ਆਪਣੀ ਲਪੇਟ ਦੇ ਚ ਲੈ ਲੈਣ, ਪਕੜ ਦੇ ਚ ਲੈ ਲੈਣ, ਇਹਨਾਂ ਰੋਗਾਂ ਦਾ ਆਪਣਾ ਆਪਣਾ ਦੌਰ ਆਉਂਦਾ। ਹੈਜ਼ੇ ਦਾ ਦੌਰ ਲੰਘ ਗਿਆ, ਚੇਚਕ ਦਾ ਦੌਰ ਲੰਘ ਗਿਆ, ਨਮੂਨੀਏ ਦਾ ਦੌਰ ਲੰਘ ਗਿਆ, ਸਰਸਾਮ ਦਾ ਦੌਰ ਲੰਘ ਗਿਆ, ਟਾਈਫਾਇਡ ਦਾ ਦੌਰ ਲੰਘ ਗਿਆ, ਤਾਉਨ ਤੇ ਪਲੇਗ ਦਾ ਦੌਰ ਲੰਘ ਗਿਆ, ਹੁਣ ਤੇ ਕੈਂਸਰ ਦਾ ਦੌਰ ਹੈ, ਸ਼ੂਗਰ ਦਾ ਦੌਰ ਹੈ, ਇਹ ਨਵੇਂ ਇਹ ਵੀ ਕਾਬੂ ਆ ਜਾਣਗੇ। ਐਸਾ ਨਹੀਂ ਮੈਂ ਕਹਿੰਦਾ, ਜੇ ਪਲੇਗ ਕਾਬੂ ਚ ਆ ਗਈ, ਹੈਜ਼ਾ ਕਾਬੂ ਚ ਆ ਗਿਆ ਤੇ ਇਹ ਵੀ ਕਾਬੂ ਚ ਆ ਜਾਣਗੇ, ਕਿਸੇ ਹੋਰ ਬਿਮਾਰੀ ਦਾ ਦੌਰ ਚੱਲ ਪਏਗਾ, ਕਿਸੇ ਹੋਰ ਰੋਗ ਦਾ ਦੌਰ ਚੱਲ ਪਏਗਾ। ਇਸੇ ਤਰੀਕੇ ਦੇ ਨਾਲ ਮਾਨਸਿਕ ਮੰਡਲ ਦੇ ਰੋਗ ਵੀ ਵੱਖ ਵੱਖ ਨੇ। ਕਦੀ ਬਹੁ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਦੁਨੀਆ ਲੋਭ ਦੇ ਚ ਗ੍ਰਸੀ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਕਦੀ ਬਹੁ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਦੁਨੀਆ ਕਾਮ ਦੇ ਚ ਗ੍ਰਸੀ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਕਦੀ ਬਹੁ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਦੁਨੀਆ ਅਹੰਕਾਰ ਵਿੱਚ ਗ੍ਰਸੀ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਕਦੀ ਬਹੁ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਲੋਕੀ ਮੋਹ ਦੇ ਚ ਫਸੇ ਹੁੰਦੇ ਨੇ, ਲੋਭ ਦੇ ਚ ਫਸੇ ਹੁੰਦੇ ਨੇ। ਇਹ ਜਿਹੜਾ ਦੌਰ ਹੈ ਨਾ ਹੁਣ ਜਿਹੜਾ ਲੰਘ ਰਿਹਾ, ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇ ਕਥਨ ਅਨੁਸਾਰ ਹਉਮੈ ਦਾ ਦੌਰ ਹੈ, ਅਹੰਗ ਭਾਵ ਦਾ ਇਹ ਦੌਰ ਹੈ। ਹਉਮੈ ਰੋਗ ਮਨੁੱਖੋ ਦੀਨਾ, ਠੀਕ ਹੈ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਦਿੱਤਾ, ਪਰ ਕਿੰਨੇ ਮਨੁੱਖਾਂ ਨੂੰ? ਜੋ ਜੋ ਦੀਸੇ ਸੋ ਸੋ ਰੋਗੀ, ਰੋਗ ਰਹਿਤ ਮੇਰਾ ਸਤਿਗੁਰੂ ਜੋਗੀ। ਇੱਥੇ ਇੱਕ ਗੱਲ ਜਿਹੜੀ ਮੇਰੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਨੇ ਕਹਿ ਦਿੱਤੀ ਹੈ, ਜੋ ਜੋ ਦੀਸੇ ਸੋ ਸੋ ਰੋਗੀ। ਹੈਜ਼ਾ ਜਦ ਫੈਲਦਾ ਸੀ ਤਾਂ ਅਸੀਂ ਇਹ ਨਹੀਂ ਕਹਿ ਸਕਦੇ ਸੀ ਵੀ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਹੈਜ਼ਾ, ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਚ ਕੁਛ ਐਸੇ ਹੁੰਦੇ ਸਨ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ ਸੀ, ਬਾਕੀਆਂ ਨੂੰ ਹੈ। ਮੁਲਕ ਦੇ ਚ ਕੁਛ ਐਸੇ ਹੁੰਦੇ ਸਨ ਜਿਹੜੇ ਹੈਜ਼ੇ ਤੋਂ ਬਚ ਜਾਂਦੇ ਸਨ, ਤਾਉਨ ਤੋਂ ਬਚ ਜਾਂਦੇ ਸਨ, ਪਲੇਗ ਤੋਂ ਬਚ ਜਾਂਦੇ ਸਨ, ਚੇਚਕ ਤੋਂ ਬਚ ਜਾਂਦੇ ਸਨ। ਭਾਵੇਂ ਬਹੁ ਗਿਣਤੀ ਉਸ ਚੇਚਕ ਦੀ ਲਪੇਟ ਵਿੱਚ ਆ ਜਾਂਦੀ ਸੀ, ਮਾਤਾ ਦੀ ਜਿਹੜੀ ਬਿਮਾਰੀ ਉਸਦੀ ਲਪੇਟ ਵਿੱਚ ਆ ਜਾਂਦੀ ਸੀ, ਲੇਕਿਨ ਫਿਰ ਵੀ ਕੁਛ ਬਚ ਜਾਂਦੇ ਸਨ। ਇਹ ਦੌਰ ਹਉਮੈ ਦਾ। ਤੇ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ, ਮੈਂ ਤੇ ਜਿੱਥੇ ਤੱਕ ਦੇਖਦਾ, ਜੋ ਜੋ ਦੀਸੇ ਸੋ ਸੋ ਰੋਗੀ, ਸਾਰਾ ਜਗਤ ਰੋਗੀ। ਇਹ ਮਾਨਸਿਕ ਰੋਗ, ਮਾਨਸਿਕ ਰੋਗ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਹ ਜਿਹੜੇ ਸਾਡੇ ਪੰਜ ਗਿਆਨ ਇੰਦਰੇ ਨੇ ਨਾ, ਇਹਨਾਂ ਦੇ ਵਿਕਾਰ ਫਿਰ ਵੱਖ ਵੱਖ ਨੇ। ਮੈਂ ਇੱਕ ਦੋ ਉਦਾਹਰਣ ਦਿਆਂ। ਜਿਵੇਂ ਹਨੇਰੀ ਆਉਂਦੀ ਹੈ ਨਾ ਤੇ ਰੇਤ ਉੱਡਦੀ ਹੈ, ਪਰ ਹਨੇਰੀ ਸਾਰੀ ਧਰਤੀ ਤੇ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ, ਧਰਤੀ ਦੇ ਕਿਸੇ ਕਿਸੇ ਖਿੱਤੇ 'ਚ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਜਦ ਸਮੁੰਦਰ ਵਿੱਚ ਤੂਫਾਨ ਆਉਂਦਾ ਹੈ ਤਾਂ ਸਾਰੇ ਸਮੁੰਦਰ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ, ਕਿਸੇ ਇੱਕ ਅੱਧ ਹਿੱਸੇ 'ਚ ਆਉਂਦਾ। ਸਿਆਣੇ ਸੱਜਣ ਜਾਣਦੇ ਨੇ, ਜਦ ਵੀ ਤੂਫਾਨ ਆਉਂਦਾ ਸਾਗਰ ਵਿੱਚ ਤੇ ਤੂਫਾਨ ਦੀ ਲਵੇਟ ਦੇ ਸਾਰੇ ਦਾ ਸਾਰਾ ਸਾਗਰ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ, ਸਾਗਰ ਦਾ ਕੁਛ ਹਿੱਸਾ ਆਉਂਦਾ। ਇਹ ਗੱਲ ਵੱਖਰੀ ਹੈ ਕਿ ਸਾਗਰ ਦੇ ਤੂਫਾਨ ਆਇਆ ਤੇ ਅਸੀਂ ਇਸ ਤੰਗ ਦਾ ਅਨੁਮਾਨ ਲਾਈਏ ਸਾਰੇ ਸਮੁੰਦਰ ਵਿੱਚ ਤੂਫਾਨ ਆਇਆ, ਨਹੀਂ, ਜ਼ਰੂਰੀ ਨਹੀਂ ਹੈ। ਸਮੁੰਦਰ ਦੇ ਕਿਸੇ ਇੱਕ ਹਿੱਸੇ 'ਚ ਤੂਫਾਨ ਆਇਆ ਹੁੰਦਾ ਤੇ ਜਿਸ ਹਿੱਸੇ 'ਚ ਤੂਫਾਨ ਆਇਆ ਹੁੰਦਾ ਉੱਥੇ ਹੀ ਤਬਾਹੀ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਬਾਕੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ, ਬਾਕੀ ਬਚਾਅ ਹੋ ਜਾਂਦਾ। ਜਦ ਹਨੇਰੀ ਚੱਲਦੀ ਏ, ਤੂਫਾਨ ਚੱਲਦਾ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਉੱਤੇ, ਇਹਨਾਂ ਹਨੇਰੀਆਂ ਦਾ ਅਸਲੀ ਰੂਪ ਮੈਂ ਅਰਬ ਦੇਸ਼ਾਂ 'ਚ ਦੇਖਿਆ ਹੈ। ਕਿਉਂਕਿ ਦਾਸ ਜਿਸ ਇਲਾਕੇ 'ਚ ਹੋਇਆ, ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਬੰਨੂ, ਤੇ ਉਹਦਾ ਬਹੁਤ ਸਾਰਾ ਇਲਾਕਾ ਮਰੂਥਲ ਸੀ, ਤੇ ਜਿਸ ਤਹਿਸੀਲ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚ ਦਾਸ ਰਹਿੰਦਾ ਸੀ ਉਹਦਾ ਤੇ ਨਾਂ ਹੀ ਸੀ ਲੱਕੀ ਮਰਵਤ, ਮਰਵਤ ਮਰੂਥਲ ਪਸ਼ਤੋ ਦਾ ਲਫ਼ਜ਼ ਸੀ। ਬੜੇ ਟਿੱਬੇ ਦੂਰ ਦੂਰ ਤੱਕ ਖਜੂਰ ਬਹੁਤ ਸੀ, ਤੇ ਜਦ ਹਨੇਰੀ ਚੱਲ ਪਏ ਤੇ ਜਿਤਨੀ ਦੇਰ ਤੱਕ ਹਨੇਰੀ ਚੱਲ ਰਹੀ ਹੈ, ਅਗਰ ਕੋਈ ਮੁਸਾਫਰ ਹੈ ਰਸਤੇ 'ਚ ਕਿਧਰੇ ਵੀ ਹੈ, ਉਹਨੂੰ ਉਨੇ ਚਿਰ ਤੱਕ ਬੈਠਣਾ ਪਏਗਾ ਜਾਂ ਲੇਟਣਾ ਪਏਗਾ ਜਿਨ ਤੇ ਹਨੇਰੀ ਲੰਘ ਜਾਏ। ਅਗਰ ਚੱਲੇਗਾ, ਹਨੇਰੀ ਇਧਰ ਉਧਰ ਗਿਰਾਏਗੀ ਔਰ ਅੱਖਾਂ 'ਚ ਮਿੱਟੀ ਪਏਗੀ। कोई दिखाई नहीं देगा। इतनी भयंकर हनेरी, इस दे रूप में कुवैत ते इराक विच देखे जद हनेरी चल पैंदी है, कारां खड़ियां हो जांदियां, बसां खड़ियां हो जांदियां, लोकी जिथे ने उथे बैठ जांदे, चल नहीं सकते, कुछ दिखाई नहीं देंदा, अखां च घटा पैंदा है, मिट्टी पैंदी है, और मनुख चलन तो असमर्थ हो जांदा। वो हनेरी किधरे बहुत जोर दी होवे दरख्तां नूं भी जड़ों पुट देंदी है, कच्चे मकान घास फूस दे मकान इन्हां नूं भी उड़ा ले जांदी है। खैर, पर जद हनेरी चलती है तो सारी जमीन दे उत्ते हनेरी नहीं आउंदी, जमीन दे किसे एक कद खित्ते दे चौंदी है। जद तूफान चलता है तो ओ तूफान सारी जमीन ते नहीं आउंदा, जमीन दे किसे एक कद खित्ते चौंदा है। जद सागर दे उछाल आउंदा है तो वैनी आउंदी है, तूफान आउंदा है ता सागर दे सारे खित्ते दे तूफान नहीं आउंदा किसे एक कद खित्ते च। हूबहूर विकारां दा तूफान जद मनुख दे शरीर दे च उठदा है ना, ते सारे इंद्रियां च नहीं प्रगट होंदा, कदी अखां च प्रगट होएगा, कदी कन्नां दे च, कदी जबान दे च, कदी खलड़ी दे च, कदी नासका दे च। एक रस प्रधान होवेगा, जिहड़ा एक रस प्रधान होवे ना, अखां दा रस प्रधान है, ते सारा दिन अखां दे चस्के लैंदा पिया, समझ लो हनेरी अखां दे च है। जबान दे चस्कियां दे च लीन है और सारा दिन लीन है, तो हुण तूफान जबान दे उत्ते। खलड़ी दे रोग वाशना दे च फसे होया है, कामना दे च फसे होया है, तो हुण हनेरी खलड़ी ते है। सारा दिन झूठ निंदा ते बिखे नाद सुनन दे च ही रस है, हुण तूफान कन्ना दे च है। तूफान आउंदा है एकदम सारे इंद्रियां ते नहीं आउंदा, एक रस एक बंदे च प्रधान हुंदा है, पर हुंदा कुछ समय लई है, उत्थों हनेरी लंघ जांदी है, हनेरी किसे दूसरे इंद्रिय ते। तूफान आउणा है, आसार दिखाई दे रहे हैं, बचाओ कर लो। ऐ जिहड़ा सतसंग है ना, जिहदे च तुसीं कथा कीर्तन सुन लो, बस इहदे च ज्ञात एक बोध मिलदा है कि ऐ बंदे तेरे शरीर दे किस हिस्से च तूफान आण लगा है, सुचेत हो जा, बचाओ कर ले। कथा कीर्तन तो बस ये संकेत मिलते हैं, हुण तूफान की लपेट दे च है, तू किहड़े तूफान की लपेट च है, और इत्थों ये तूफान लंघ गया तो फिर किसी दूसरे हिस्से च प्रगट होवेगा। मैं फिर अर्ज करा, आप जितने सारे बैठे हाँ, हर बंदे का रस वक् वक् होवेगा, कोई कन्ना दे रस च फसे होया, कोई अखां दे रस च, कोई जबान दे रस च, और बोल चाल तो भी पता चल जाएगा बंदा केड़े रस दे च फसया पिया। मैनू गल भुलदी नहीं, दिल्ली तो इलाहाबाद तक मैं सफर कर रहा सी, आसाम मेल दे च एक सज्जन वह भी कोल बैठे सन, कट्ठे सफर हो रहा सी, ज्यों गाजियाबाद तो उसने खाने पीने की गल शुरू की थी ना, तो इलाहाबाद तक करता ही गया, ऐ खाना इंज आउंदा, इंज बनाईदा, इंज बनाईदा। तो मैनू आखिर कहना ही पिया, मैं मित्रा तू किधरे हलवाई ते नहीं, या पिछले जन्म दा ते नहीं, ज्यों गाजियाबाद तो तू खाने पीने की गल शुरू की थी है, तो इलाहाबाद तक जद भी कदी कोई गलबात का माहौल, गुफ्तगू का माहौल चले गल खाने पीने की, होर कोई गल नहीं, उत्थों मैं अंदाजा ला लिया तूफान दे च बरपा है, पर इस वक्त तूफान इहदी जबान ते छाया है। हर स्टेशन ते गड्डी रुके ते कुछ चाहिदा है, खाण उतरे है, कुछ ना कुछ चाहिदा है, भावें भुख है भावें नहीं, पर कुछ चाहिदा है। तूफान तूफान दी लपेट दे जबान है, ते जिवें तूफान बेकाबू आउंदा है, जिहड़ा रस तूफान दे रूप च जिस इंद्रे च होवेगा वो काबू च नहीं होवेगी। इन्नी मैरज करदे हां, अगर ये तूफान अखां ते होया ते अखां गुरुद्वारे च भी बेकाबू होणगियां। इन्नी मैरज करदे हां, तुसीं सतसंग दे च बैठे हो, किस तरह काबू करोगे, तूफान है ये, अखां गलत वेखणगियां। اگر یہ طوفان کنا تے ہے تے کن اتھے بھی غلط سنن گے، ایتھے محفل سجا کے سارا دن نندا تے جھوٹ سنن گے، اگر طوفان کھلڑی تے برپا ہے تے گستاخی ماں پاویں ہاتھ دے سندر گٹکا تے جب جی صاحب کیوں نہ پیا پڑدا ہوئے، جد کھلڑی دے تے طوفان ہے تے اینو رام نہیں چیتے آوے گا، کام چیتے آوے گا، طوفان تے بے قابو ہوندا ہے، اے طوفان وکھ وکھ اندریاں دے تے اس طرح پرگٹ ہوندا ہے جویں زمین دے تے کسے کسے خطے وچ ہنیری آوندی ہے، ہر پاسے نہیں ہے، جویں ساگر دے کسے کسے خطے وچ اچھال آوندا ہے، ساڈے شریر دے کسے کسے اندرے وچ کسے کسے سمیں اچھال آوندا ہے، اور ساد سنگت دے وچ بس اس گل دا بودھ لینا ہے کہ کیڑے اندرے دی بھومی دے اس وقت ہنیری چل رہی ہے، اینی میں عرض کر رہا ہوں، جیون ساگر دے کیڑے حصے چ اس وقت طوفان ہے یہ ویکھنا ہے، کیڑے پاسے اچھال ہے، کس پاسے طغیانی ہے، بودھ ملے تے پھر یہ بھی بودھ ملے کہ کیڑے خطے دے طوفان آن والا ہے، تاکہ ساودھان ہوئی گئے، سچیت ہوئی گئے، ست سنگ کدرے بچیاں دا کھیل نہ سمجھ لینا، کتھا کیرتن کدرے کھڈونیاں دی کھیڈ نہ سمجھ لینا، بھگت کبیر کہندے نے یہ گل وکھری ہے کہ لوگاں نے کھڈونیاں دی کھیڈ سمجھیے، ماتھے تلک ہتھ مالا بانا لوگن رام کھلونا جانا، لوگاں نے رب نو کھڈونا ہی سمجھے، بالکل کھڈونا، حالانکہ یہ کھڈونا نہیں ہے، کتنی میں عرض کر دیا، سادنا کرن جد بیٹھو گے، جپ کرن جد بیٹھو گے تو اندریاں دے جس حصے چ اے طوفان ہے جپ نہیں کرن دے گا، اے جب جی نہیں پڑھن دے گا، اے کیرتن نہیں سنن دے گا، شبد سرت دی لینتا اے نہیں ہو سکے گی، بس اس طوفان تو بچاؤ کرنا ہے، اور اے طوفان آوے گا رب دا نہیں ہمیں، پرماتما دا نہیں ہمیں، زمین تے طوفان آمدے نے، ساگر دے طوفان آمدے نے، کہ جو برہمنڈے سوئی پنڈے، جو کچھ برہمنڈ دے چھوندا اس پنڈ دے چھوندا، جے پرماتما اس برہمنڈ دے چھے تو پرماتما اس پنڈ دے چھے، جے طوفان اس برہمنڈ دے چھنے تو طوفان اس پنڈ دے چھنے، اتنی میں عرض کر دیں، ایسا ہے، دوسری عرض ہور کہ جس طرح اندریاں دے اتے وکھ وکھ طوفان آمدے نے، من دے وچ وی کسے وقت ایک روگ دی پردھانتا ہوندی ہے، اور وہ پردھانتا بہ گنتی دے چ ہوندی ہے، بہت سارے منک اس دی لپیٹ دے چ ہوندے نے، چھوت دی بیماری ہے، بالکل کہندے نے ایہدے کول نہ بیٹھو، کوڑ چھوت دی بیماری ہے، یہ تتے دکھ اور اس طرح دے ہور چیچک اتیادی بہت سارے مرض، یہ بیماریاں ایک تو دوجے نو لگدی ہیں، دوجے تو تیجے نو لگدی ہیں، یقین جانو کچھ مانسک روگ بھی ایسے نے چھوت دی بیماری ہے، ایک تو دوجے نو لگدی ہیں، دوجے تو تیجے نو لگدی ہیں، تیجے تو چوتھے نو لگدی ہیں، تو اس وقت یہ جڑی بہتی منکھتا ہے کیڑی بیماری دی لپیٹ دے چ ہے، اج دا جڑا واقعہ ہے اس نو آدھار بنا کے میں وچاراں تھوڑے سامنے رکھ رہا ہاں، ہوں میں اہنکار اے دی لپیٹ دے چ بہت ساری دنیا ہے، بہت سارا جگت ہے، انج نہیں کہنا چاہیے کہ سارے ہی بہ گنتی دے چ، بہتے اسے دی لپیٹ دے چ، کچھ گرمکھاں نو چھڈ کے، کچھ بھگتاں نو چھڈ کے، کچھ ابھیاسیاں نو چھڈ کے، تے ابھیاسی بھی او جنہاں دی سادھنا توڑنے بھی ہے، جڑے ابھیاس کردے پے نے انہاں نو ابھیاس کرن دا اہنکار ہو جاندا ہے، جو سیوا کردے پے نے انہاں نو سیوا کرن دا اہنکار ہو جاندا ہے، جو کیرتن کردے نے انہاں نو کیرتن کرن دا اہنکار ہو جاندا ہے، جو کتھا کردے نے انہاں نو کتھا کرن دا اہنکار ہو جاندا ہے، جو گردواریاں دی سنبھال کردے نے انہاں نو سیوا سنبھال دا اہنکار ہو جاندا ہے، غرض کے اے اہنکار اے ہوں میں گرو امرداس جی مہاراج دے کتھن انسار اس وقت جگت روگ ہے، جگت جویں جگت گرو آندے نا، جگت روگ، جگت بیماری، سارے جگت دے بیماری، ساری دنیا جس دی لپیٹ وچ ہوے، کچھ ایک نو چھڈ کے، جو دی سے سو سو روگی، روگ رہت मेरा सतगुरु जोगी, अहम भाव होमें, होमें दा मतलब है मैं हां और मैं होवा, तू नहीं है, तू कौन है, मैं हां मैं होवा, अजोके दौर दी बहुत वड्डी बीमारी। पर ये ना समझ लेना बाकी जड़ियां चार बीमारियां ने वह नहीं ने, वो दबिया हुई ने, वो उकसाहट नाल पैदा होंदिया ने, वक्ती पैदा हुई चलिया गई, जिवें जुकाम लगया चला गया, जिवें मत्था दुखण आया सवेरे घंटे बाद ठीक हो गया। हुण ठीक है एक अद्ध गोली लई ते मत्थे दी पीड़ ते चली गई, पर एक अद्ध गोली नाल शुगर थोड़ी जांदी, कैंसर थोड़ी जांदा है, ये जांदा है तपेदिक थोड़ी जांदा है, ये ते लंबा इलाज। होमें एक गोली नाल जाण वाली नहीं, एक पुड़ी नाल जाण वाली नहीं, ये लंबी बीमारी है। होमें दीर्घ रोग है दारू भी, इस समा ये ते दीर्घ रोग है, ये ते लंबा रोग है, ये लंबी बीमारी है। एक गोली खांदे नहीं, एक मत्थे दी पीड़ा थोड़ी है, गोली खादी ते दूर हो गई, इस तरह की गल नहीं है। कई ऐसे ने जो लंबी बीमारी नू छेती खत्म करना चाहते हैं, भाई नहीं एक गोली खाइए ते ठीक हो जाए, और फिर संता महानता दे डेरिया और इस तरह के डिंबी गुरुआ के चक्कर च पैंदे ने, भाई ऐसा मंत्र दे शाम तक ही गल बन जाए, तो राधा स्वामी देंदे ने आओ बस 10 मिनट साधना करो अनाहद नाद वजन लग पाएगा, ते कन्ना दे उंगलियां देख के उदे कोल जाप कराओ, ते कन्ना दे जिहड़ी शां शां दी आवाज होवे ठीक है, अनाहद नाद है जी, सुन ब्रह्म ज्ञानी बन गए ने जी, संत जन बन गए, ये पखंड चलेगा। बहुते रोगी होवन ते नकली दवाइयां बहुत चल पैंदियां, और नकली दवाइयां दे उत्ते लोगां दा विश्वास बहुत हो जांदा है। नियम हकीम उन्हां दी बण आउंदी है, खिमा करनी धार्मिक दुनिया दे इस तरह दे नियम हकीम थानू कदम कदम ते मिलणगे। मंत्र तंत्र अकाली मैनू परचे वंड रहा सी ते परिक्रमा ची ते उचेचा मैनू भी आके दिते उसने, ते ओदे च जिहड़ी पंगती सी भी जिहड़ा निराकार दा जाप करे अवतार दा जाप करे बस उन्हों परम गति प्राप्त हो जाएगी। जिन्हिया अवतार संबंधी जिन्हिया निराकार संबंधी पंक्तियां सन ना वह कठिया कीतियां गई, ते संत दास थले कोई लिखे होया संत संत दास ते वंड रहे ये जपो, गुरबाणी इसका कहती है, तो उन्हों मूर्खा नू कौन समझाए गुरबाणी, तो यह भी कहती है रे मन राम स्यों कर प्रीत सरवन गोविंद गुण सुनो अर गाओ रसना गीत, गुरबाणी तो यह भी कहती है अव्वल अल्लाह नूर उपाया कुदरत के सब अल्लाह दे कर बंदगी, गुरु बाणी तो यह भी कहती अल्लाह की बंदगी कर, राम दा नाम जप गोपाल दा नाम जप गोरख सोए जिन गोए उठा ली करते बार न लागे, उते गोरख है गोरख गोरख जप, इत्थे ते अनेका नाम ने, पर हुण एक नाम दी इस ढंग दी चोण करके गुरबाणी चों ते अपना एक संपर्दा अपना एक मत चलाना आले दुआले लोगों कट्ठा कर लेना, ते खिमा करनी धार्मिक तौर ते बंदा ते कोई बहुत सियाणा है नहीं, ते इस तरह की लंबी चौड़ी भीड़ दे च इस तरह के नियम हकीम अपने इश्तहार वंड के नकलियां दवाइयां वेच छड़ दें चल जाती है, ते इश्तहारबाजी गुस्ताखी माफ ठीक है युग इश्तहारबाजी दा है, पर कदी फुल ने यह नहीं आख्या कि मेरे च खूबसूरती है मेरे विच महक है, उन्हों इश्तहार कढ़ने पैन किसे फुल नूं, सूरज नूं इश्तहारबाजी करनी पई है मेरे च रोशनी है मेरे च प्रकाश है, चंद्रमा नूं कोई इश्तहार लाने पए ने कि मेरे च शीतलता है मेरे च चाननी है मेरे च ठंडक है, हिमालय पर्वत कोई इश्तहार पिया वंडदा है भई मेरे च ठंड है मेरे च शीतलता है, तेरे च कोई शीतलता है तेरे च कोई गुणा दी महक है तेरे अंदर कोई रब्बी चानना है, तो चानना ही जो है इश्तहार है, तेनों इश्तहार कढ़ाण दी लोड़ ही नहीं है, वो चानना ही इश्तहार है, वो महक ही इश्तहार है। फिर मैं अर्ज करा इस तरह के संत महंत डिंबी जो इस तरह के मंत्रा नू लैके ते परचे वंडन समझ लेना नियम हकीम ने, ते नियम हकीम की लपेट च कुछ बंदे जरूर आणगे, नकली दवाइया ले लेंगे लोग, रेल के डब्बे च भी लोग दवाइया बेचते पेने, फुटपाथ के उत्ते भी लोग दवाइया बेचते पेने, बाजार दे बैठे बैठे भी लोग नकली दवाइया बेचते पेने। नियम हकीम आप रोगी ने, नियम हकीम अखां दा सुरमा एक लैके मेरे को सज्जन आया, कहने की ज्ञानी जे ए जोत वधदी है, मैं तू तो चश्मा लाया अखां ते, तेरी जोत क्यों नहीं वधी, सुरमा लेके आया मेरे को, जिस दिन तेरा चश्मा नहीं होगा तेरी सुरमे की करा बात मैं ता समझांगा, इन्ना मोटा तू चश्मा लाया हो तो मैनू लिया के दिंदा पिया सुरमा, तो मतलब इन्ना सी तुसी लाओ आले दुआले जेडे बैठे ने भी थानू देखन और भी खरीदन, सिलसिला इस तरीके नाल चले, गल जड़ी सी इतनी सी। मैं कहने पुरखा तेरा चश्मा लगे होया तो हो सकता है सुरमा मैं लाया तो मैनू भी मोटा चश्मा ही लाना पैना, होर कुछ नहीं, मैं नहीं लाना है चश्मा, मैं सुरमा नहीं लेना। इस तरह के नियम हकीम बहुत थां थां ते, पर आखिर वह खिमा करने सुरमा बिकदा है उसका, ऐसी गल नहीं, लोकी लेंदे ने अपनी अखां फोड़दे ने, अखां ते चश्मे लवांदे ने सुरमा पा पा के, जिन्हां दी ठीक ठाक अखां ने वह भी खराब खराउंदे ने। इस तरीके नाल राधा स्वामी इन्हां नियम हकीमां दे पखंडी मंत्र भी चल जांदे ने, चलदे ने, बड़ी दुनिया लपेट च आ जांदी है, चंगे भले गुरु के सिख ते राधा स्वामी बन जांदे ने, नियम हकीम दे काबू च आ के पकड़ दे च आ के। पर यह बहुत वड्डी साजिश भी है। खैर मैं गल लमकावां ना, रोगां दा अपना अपना दौर आउंदा है ते कोई इकद रोग विशेष रूप दे मन दे छाया आउंदा है, बाकी दबे हुए हुंदे ने। अजोके समय जिहड़ा मूल रूप दे रोग छाया होया है वह है अहंकार, हौं मैं हां, हौं में ग्रसिया होया मनुख बराबरी नहीं देगा, क्योंकि बराबरी होए तो हौं में टिक नहीं सकती, क्योंकि मेरे जैसा कोई होर भी है, तो जब मेरे जैसा कुछ हो रहा है तो मेरी कमजोरी हो गई, मेरे मैं दे चोट आ गई, तो मेरे जैसा कोई होर तीजा भी है, होर कोई चौथा भी है, फिर अहंकार नहीं टिक सकता, मेरा मैं कवि थोड़ी हाँ, होर भी कवि है, उस तो इलावा एक होर भी कवि है, होर भी कवि है, अहंकार नु टिकन लई मौका नहीं मिलता, मेरा मैं ही वड्डा व्यापारी नहीं, एक होर भी है, उस सामने एक होर भी है, उस तो एक होर भी है, ते वड्डा होमे दे तल दे ते जिहड़ा जीण वाला है ना उन्नू वड्डा व्यापारी नहीं चंगा लगेगा, वड्डा कवि नहीं चंगा लगेगा, वड्डा कलाकार नहीं चंगे लगेगा, क्यों, वड्डे दे होंदे विचारो आप छोटा हो जांदा है, ते छोटापन अखरदा है, छोटापन चोट करदा है, अहंग दे च ग्रसिया होया, होमे दे च ग्रसिया होया, तो फिर हुण की करदा है इस तरह का बंदा, दूजियां नू छुटियाओ अपने आप नू वड्डा करो, बस इन्नी गल है, छुटियाओ। ਇਹ ਦੇਸ਼ ਖਾਸ ਕਰਕੇ ਸਾਡਾ ਦੇਸ਼ ਜਿਤਨੇ ਅਹੰਕਾਰ ਦੇ ਚ ਲੰਘ ਰਿਹਾ ਹੈ, ਗੁਰਬਾਣੀ ਜੋ ਕੁਛ ਕਹਿ ਰਹੀ ਹੈ, ਇਤਨਾ ਅਹੰਗ ਭਾਵ ਮੈਂ ਕਿਸੇ ਹੋਰ ਦੇਸ਼ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਦੇਖਿਆ, ਇਤਨੀ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਦੇ, ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਅਹੰਕਾਰ ਤੇ ਅਹੰਕਾਰ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇ ਹਰ ਪਹਿਲੂ ਦੇ ਚ ਪ੍ਰਗਟ ਹੋ ਰਿਹਾ ਹੈ, ਥਾਂ ਥਾਂ ਦੇ ਚ ਪ੍ਰਗਟ ਹੋ ਰਿਹਾ ਹੈ। ਸਦੀਆਂ ਦੀ ਗੁਲਾਮੀ ਨੇ ਸੰਪੰਨ ਬੰਦਿਆਂ ਨੂੰ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਅਹੰਕਾਰੀ ਬਣਾ ਦਿੱਤਾ, राजस्थान च दास रहिंदे छोटे मोटे रजवाड़े धनवान, उन्हां नूं आखदे ने अन्ने दाता, अगले विचारे मजदूर गल करनगे ना अन्ने दाता, हुक्म करो तुसी अन्ने दाता, साडे अन्न दाता, जणे खणे नूं अन्न दाता कही जांदे, हुण जिहड़ा जणे खणे नूं अन्न दाता कही जांदा उह अन्न दाते नूं समझ सकेगा, जुड़ सकेगा कि अन्न दाता कौन है, दद्दा दाता एक है दूसर नाइन को, जुड़ सकेगा, जिहड़ा अन्न दाता थां थां ते कही जांदा है, हर एक नूं जो है आखी जांदा है, दब गया, मर गया, मिट गया, और अहंकारियां ने कईयां नूं मिटा दिता। मैं देखे है अहंकारी प्रधाना ने गुरुद्वारियां दे बेशतर ग्रंथियां नूं इतना नीवा कर छड़िया है, इतना निमाणा कर छड़िया, चपड़ासी तो भी थल्ले चले गए, ते हुणे प्रधान जद गुरुद्वारे जान पहले सत श्री अकाल ग्रंथी बुलावे, असी प्रधान है ये बुलावे, तो महाराज का वजीर थोड़ी हो गए तो चपड़ासी तो भी थले लै गए उसनों, तुसी उदी वैल्यू की रहन दिती, तुसी उदी हस्ती की रहन दिती। इस वास्ते जब मैं समुचे हिंदुस्तान का ते बाहर देशों का भ्रमण करदा ते जिहड़े मैनू ग्रंथी मिलते ने ग्रंथी पने दे लायक नहीं ने, पर कसूर सिर्फ उन्हां ग्रंथियों का नहीं, उहदे च 50% कसूर मैं प्रधानां दा वेखदा गुरुद्वारियां दा। दबाओ, इतना दबाओ, इतना दबाओ मिटा ही दे। किधरे अखंड पाठ भी रखना है, किधरे कोई धार्मिक सम्मेलन भी होना है, तो राय प्रधान साहब देणगे, ग्रंथी साहब नहीं देणगे। तो इस ढंग दे नाल समुचे देश दे च धार्मिक मसलियां दे च भी प्रधान छा गए, जिन्हां नूं शायद बथेरियां नूं ते दस गुरुआं दे नाम भी नहीं आउंदे, पंज बाणियां दे पाठ दा भी नहीं पता। और मैं सच हकीकत दसा, एक कहे मैनू भई पंज बाणियां केड़ियां ने, ते 30 साल दा प्रधान चले आ रहे सी गुरुद्वारे दा, पंज बाणियां दा पता नहीं केड़ियां ने, ते पंज बाणियां केड़ियां ने ज्ञानी जी दसो। मैं कहा चलो शुक्र है तू ए कमजोरी प्रगट ते कर दिती, कई ते कमजोरी प्रगट भी नहीं करदे, उहनूं पता भी नहीं। कि जो इस तरह के बंदे गुरुद्वारिया के मुखी आवगे, धर्म प्रचार किस तरह होगा, तो ग्रंथी रागी खेमा करनी चपड़ासी तो थले चले जाएंगे, बिल्कुल गिर जाएंगे। यह ढांचा सानू बदलन की लोड़ है, यह सही करन की लोड़ है, यह सुधारन की लोड़ है। असी सियासत का एक विंग अलग बना लीए, तो धार्मिक काम करने वाले कुछ अलग तकवीयत दे दईए, राजनीतिक बंदे उन्हां दी मदद करन, धार्मिक उन्हां दी मदद करन, लेकिन होवने वक ऐसा ना होवे कि धार्मिक बंदा धर्म दा मुखी बन के भी खिमा करनी असेंबली हाल दे बूहे खड़कांदा फिरे ते पार्लियामेंट दे दरवाजे खड़कांदा फिरे, ये नहीं गल शोभा देंदी। सारी शक्ति तो उस पासे वंडी जाएगी, धर्म प्रचार कौन करेगा ते किवें करोगे, सारा समा उस पासे खर्च हो जाएगा, सारी शक्ति उस पासे खर्च हो जाएगी। ते ग्रंथी उन्हां जो है प्रधानां दी परिक्रमा ही करदे आ, समा व्यतीत करदे न, ते खिमा करनी गुरु की परिक्रमा करन दा ते इहनां कोल वक्त ही नहीं रहेगा, की परिक्रमा करनगे। ये सारियां कमजोरियां जो थां थां ते मैनूं दिखाई दित्तियां ने, मिशनरी होण दे नाते अपना फर्ज अदा करदे होया तुहानूं सुना दित्तियां ने, मनना ते इस ढंग दा सही निजाम बनाना ये तुहाडा कम, कहना एहसास करा देना ये दास दा कम। मैं अपना फर्ज निभाया, तुसीं अपना फर्ज निभांदे जाओ, तां मैं समझदा दोए मिल कारज उपजे राम नाम संजोग। तो खैर मैं गल मुकावा ना, अहम भाव होमे विच ग्रसिया होया मनुख दूजे नूं बर्दाश्त नहीं कर सकेगा, ते इह देश सदियां तो होमे दा ही रोगी है। इत्थों दा ब्राह्मण वह कहिंदा बाकी सारे मैथों थले ने, मेरी बराबरी का कोई भी नहीं, ना खत्री ना शूदर ना वैश, सब मैथों थले। उन्हें पहले ढंडोरा दे दिता मैं वड्डा, अहंकार इतना अस्थूल हो गया, अहंकार इतना मोटा हो गया, मैं वड्डा, बाकी सब मेरे थले, बाकी सब मेरे कदमा विच। जद जद किसे ने ब्राह्मण की बराबरी का दावा किया ते पता, या ते उसनू मिटाया खत्म किया, ते जे मिटा नहीं सके ते पता की आखिया, ये भी पिछले जन्म का ब्राह्मण से, या यदि मां ब्राह्मणी है या यदि प्यो ब्राह्मण है, जैसे कबीर नाल गल जोड़ दी गई। हुण कबीर कौन है, मुसलमान है, पर सारे हिंदुस्तान च गल प्रचलित है नहीं जी, ब्राह्मणी का लड़का है, कुंवारी ब्राह्मणी का लड़का है, खिमा करनी बिल्कुल झूठी गाथा बनाई गई है, सच्चाई नाल इसका दूर का भी कोई तल्लुक नहीं। कबीर कौन है ये रविदास तो पूछिए, जिहड़ा रविदास कबीर दे वक्त मौजूद सी, ये भगत समकाली ने, इक्को टाइम दे च रहने, नामदेव त्रिलोचन सदना सैन कबीर रविदास ये सारे इक्को ही वक्त ने, और ये सबूत थानू मिलणगे भगतों की बाणी च। एक भगत दूसरे का जिक्र करता है, दूसरा पहले का जिक्र करता, एक दूजे का जिक्र करते हैं। एक निका जिहा उदाहरण मैं दे दिया, गल स्पष्ट हो जाएगी। कबीर जी का सलोक है, सलोक जिहड़े तुसीं पढ़दे हो, उन्हां सलोकां विच कबीर कहिंदे ने, हर सो हीरा छाड़ के करे आन की आस, ते नर दोजक जाएंगे सत भाखे रविदास। ये सलोक कबीर दा है, रविदास दा नहीं है, सलोक कबीर दा है। ते कबीर कहिंदे ने जिहड़ा रविदास है ना, सच कह रहा है कि हरी जैसे हीरे नूं छड़ के जिहड़ा किसे होर आसा दे उत्ते अपनी जिंदगी बतीत करदा है, वह दोजकां च जाणगे, दुखी होणगे। उन्होंने आसा राम की नहीं रखी, जिन्होंने दुखी होणगे। हुण इस तरह की पुकार की रविदास ने, ते रविदास की पुकार नूं कलम बंद किया, शब्द बंद किया कबीर ने अपने शब्दों विच। सलोक कबीर का है, ख्याल रविदास देना। इसे तरीके नाल रविदास कहिंदे ने, नामदेव कबीर ते लोचन सदना सैन तरे कह रवदास सुनोरे संतो हर जी ते सबे सरे। हुण इह अपने शब्द च कबीर दा जिक्र करदा है, नामदेव कबीर ते लोचन, कबीर अपने शब्द च रवदास दा जिक्र करदा है, दोहां दे समकाली होण दा सबूत। ते मैं इह वी अर्ज करां, सारे भगत एक दूजे दा नां लैंदे ने, नामा माया मोआ कहे ते लोचन मीर काए छीपो छाए। प्यो दे संस्कारां नाल कबीर दे संस्कारां दा तालमेल नहीं बैठिया, उन्हें जीवन दा ढंग कुछ होर लभ लिया। पर रविदास कहिंदे ने इस दा जन्म जिहड़ा है इह उस कुल दे च होया जिथे बकरीद मनाई जांदी है। गल स्पष्ट हो गई, गल खुल गई। हुण इतना वड्डा विद्वान बनारस दे च पैदा हो जाए, ते ब्राह्मणा दा दावा सी विद्वान ते सिर्फ ब्राह्मणा च ही पैदा होंदे ने, किधरे होर पैदा नहीं होंदे, ते हुण ब्राह्मण अपना बचाव किस तरह करना, क्षमा करने। वह कहण लग पए, नहीं जी, इहदी मां ब्राह्मणी सी, उह किधरे सुट गई सी इसनूं गंगा दे तट ते, इह नीमू नीरा चुक के लियाए ने, इन्हां ने पालिया है, इन्हां ने अपनी कुख तो जन्म नहीं दिता, इह ते चुक के लियाए ने। इंज कहानी जोड़ दित्ती, भगत माल विच वी जुड़ गई, मक्खी दे उत्ते लोकी मक्खी मारी गए, लकीर नूं पिट दे गए, हकीकत कुछ भी नहीं, सच्चाई कुछ भी नहीं। सच्चाई है जो गुरु ग्रंथ साहिब विच मिलदी है, जो इतिहास खिमा करनी है गुरबाणी की कसवटी ते पूरा नहीं उतरदा, गुरु का सिख कह देगा गलत है, गल खत्म। ए इतिहास की धारा गुरबाणी ते पूरी नहीं उतरती, गुरबाणी साडे कोल कसवटी है, ते जित कसवटी मौजूद है ते सोने नूं परख लईए वे सोना शुद्ध भी है कि नहीं। कबीर की यह साखी अशुद्ध है, शुद्ध नहीं है, शुद्ध यह है जो रविदास कह रहे ने और गुरु ग्रंथ साहब जी महाराज के जो शब्द मौजूद ने। जाके ईद बकरीद कुल गऊ बध करे, मानिए शेख शहीद पीरा, जाके बाप ऐसी करी पूत ऐसी श्री तोह लोर रोग प्रसिद्ध कबीरा। तुण इतना वड्डा आलम फाजल पैदा हो जाए ते कहानी जोड़ दिती गई नहीं, इत बामणी का पुत्र है, फिर रविदास हो गया आलम फाजल, हुण इहदे नाल की जोड़न। नहीं जी, ये भी ब्राह्मण सी ते रसोईया सी स्वामी रामानंद दा पिछले जन्म ही सी, ब्राह्मणा नूं अपना पिछला जन्म दिखाई नहीं देंदा, रविदास दा दिखाई दे दिता। ए जी, पिछले जन्म च स्वामी रामानंद दा रसोईया सी, भगत माल तुसीं लै लो कि बाजार माई सेवां तो, यही कहानियां, मक्खी ते मक्खी मारी गई, असलियत कुछ भी नहीं, हकीकत कुछ भी नहीं, गुरबाणी इसकी पुष्टि नहीं करती, गुरबाणी तस्दीक नहीं करती। रविदास नूं क्यों ब्राह्मण साबित किया गया, चमार जुतियां गणदा पे, टके टके जुती गणदा, इन्ना वड्डा आलम फाजल, और इतना वड्डा आलम फाजल के जिहड़ा वेदां दा मुखी पंडित पुरोहित उन्हूं भी चुकना पिया, उन्हूं भी हार खानी पई, उन्हूं भी मात खानी पई, हुण की आखना। यह दावा ते करदे रहे विद्वान, सिर्फ ब्राह्मणां च पैदा होंदे ने, उह पैदा हो गया चमारां दे च, पैदा हो गया जुलाहियां च, हुण की करना। नहीं जी, इह भी ब्राह्मणी दा ही पुत्तर, इह पिछले जन्म दे च ब्राह्मण सी, यह स्वामी रामानंद दा रसोईया सी, उन्होंने श्राप दिता ते इहदा चमार दे घर दे जन्म होया। इहदा मतलब सारे चमारां दा जिहड़ा जन्म होया इह रामानंद दे श्रापे होए ने, होर कुछ नहीं है, गल तां इन्नी हो गई, होर की नहीं। इह किरती बंदे ने श्रापे होए कानून, इन्हां नूं श्रापे होए किस तरह आखांगे। पर कहानी ते भगत माल दी इह पई कहिंदी है, ब्राह्मणा दी कहानी ते इह पई कहिंदी है, श्राप दिता जा चमार दे घर जन्म होए तेरा, ते चमार दे घर जन्म होना खिमा करनी सराप नहीं, ये रब दी बख्शिश हो सकती है कि जिहड़ा चमार सारियां दे नंगे पैरां नूं ढक देवे, वो इन्ना वड्डा किरती, पता नहीं रब दी कितनी बख्शिश दा पात्र बनेगा। उहनूं तुसीं आखोगे सरापिया होया, जिहड़ा नंगे तना नूं कपड़िया नाल ढक देवे, वो जुलाहा ते बहुत महान है, बहुत महान है, पता नहीं कितनिया दा उसने नंगे च कजे होया, मेहनत कर करके कपड़े पिया बनांदा, पता नहीं किस कितने वास्ते उसने छां मुहैया कर दी, मकान बना बना के, और राज मिस्त्री ते महान है, क्षमा करनी वो कतई महान नहीं जो बने बनाए महल ढा देवे, अगलिया नु लगन कर देवे और जुतियां अगलिया दियां खो लेवे, उन्हां नु तुसीं थोड़ी महान आखोगे, चलण दी जो है समर्था ही ना रहिंदे। खैर, गल किथे दी किथे पहुंची, मैं अर्ज करां बराबरी देण नु साडे देश दे पुराने लोग तैयार नहीं सन, बराबरी, क्योंकि बराबरी दित्री ते अपना अहम भाव नहीं रहिंदा, और इस वास्ते आद काल तो इत्थे होमे वधदी गई। ब्राह्मणा ने मन चो एक बीमारी फैली ते छूत दी तरह फैल दी गई। मैं पहले अर्ज कीती है, ये रोग भी छूत दी बीमारी है, किसी दे शरीर तो कुछ ऐसिया बीमारियां प्रगट होंदियां दूजियां नूं लगदियां, फिर ब्राह्मणा तो फैलनिया शुरू हुई इस देश दे। अहंकार फैलना शुरू होया, क्योंकि ब्राह्मण ने जो कह दिता मैं हां तू नहीं है, तू तो सब मेरे कदमां दी खाक, मेरे पैरां दे थल्ले मैं उच्चा, और बड़े अस्थूल ढंग नाल इसका दावा दुनिया दे किसे थां ते ऐसा दावा नहीं, बाहर किसे देश च कोई साहित्यकार आलम फाजल ऐसा नहीं कहता मैं वड्डा बाकी सारे इंज ने, कोई नहीं, पर साडे देश कहंदे रहे पुराणा दे ग्याते, वेदा दे ग्याते, सिमरतियां दे ग्याते, शास्त्रां दे पंडित कहंदे रहे असी महान आ बाकी सारे तुच्छ ने। कबीर जैसे संत नूं कहना पिया बामन गुरु है जगत का, भगतन का गुरु ना है। भई तू साडा मुखी नहीं है, गल खत्म, असी धार्मिक तौर ते तैनूं मुखी नहीं मनदे। जहर बहुत फैली, और मैं अर्ज करा जितना मैं इस तरह के फोकी धार्मिक बंदियां विच हंकार देखदा ना, इतना होर किसी च नहीं। जिन्ना मौलवी हंकारी आउंदा, जितना ब्राह्मण हंकारी आउंदा, ते हुण घूम फिर के मैं देखदा जितने सिख जगत के कई दफा ज्ञानी ते प्रधान सिकत्तर हंकारी मिलते ने, साध संगत हंकारी नहीं मिलती, वो ते निर्माणता की मूर्ति मिलते हैं। इन्ना हंकार प्रबल, तदी ते कबीर नूं कहना पिया उन्हां दिनां च ग्रंथी ते ज्ञानी है नहीं सन, ते मेरे ख्याल कबीर ने लपेट च लै लेना सी, उन्हें लपेट च दोवां नूं लै लिया, अमृत झगरा रहा न को पंडित मूला छाड़े दो, पंडित मूला जो लिख दिया छाड़ चले हम किछू न लिया। इकबाल भी इन्हां दोवां तो तंग आया, मौलवी तो ते ब्राह्मण तो, उन्हें अपनी सारी शायरी दे च इतना गिला खिमा करनी किसी डिक्टेटर किसी जालम ते भी नहीं किया, जिड़ा बहुत वड्डा गिला ब्राह्मण ते मौलवी ते कर दिता। सच कह दूं ए ब्राह्मण गर तू बुरा न माने, तेरे सनम कंदों के बुत हो गए पुराने, अपनों से बैर रखना तूने बुतों से सीखा, जंगो जदल सिखाया वाइस को भी खुदा ने, अपनों से बैर रखना तू नो बुतों से सीखा। हुण 33 करोड़ देवते लड़ देने झगड़ देने, एक देवता दूजे नाल, दूजा तीजे नाल, तीजा चौथे नाल, खिमा करनी एक दूजे का दुराचार भी करते ने देवी देवते, चोरियां यारियां देच भी ने, सब कुछ है। ते हुण उन्हां देवतियां की उपासना करन वाले, उन्हां देवतियां नाल जुड़न वाले, और देवते भी पत्थर दे ते पूजदियां पूजदियां पत्थर नहीं आउणगे, दिल दिमाग पत्थर हो जाणगे, ते पत्थर नाल कोई टकराएगा ते अपना सिर भन्नेगा ना, इन्नी है ना। हिंदुस्तान दा ए सिर, हिंदुस्तान दा ए ब्राह्मण इतना करड़ा हो गया, पत्थर पत्थर नूं पूज पूज के पत्थर हो गया, जिहड़े विचारे टकराउंदे गए उन्हां नूं चकना चूर करदा गया, अज तक तो इस तरह ही होया। और इन्हें समझना कि विपरीति खत्म हो गई, पत्थर दिल खत्म हो गए ने, पत्थर दिमाग खत्म हो गए ने, मौजूद ने, ये निजाम बदलना पड़ेगा। ये पत्थर दिलों का इतनी कोमलता चाहिए, बहुत वड्डी कोमलता चाहिए। तो खैर इकबाल कहिंदा सच कह दूं ऐ ब्राह्मण गर तू बुरा ना माने, तेरे सनम कंदों के बुत हो गए पुराने, अपनों से बैर रखना तूने बुतों से सीखा, अपने नाल वैर। कमाल दी गल, पंजाब देश दा अंग ते सारे प्रांतां नूं हर तरीके नाल संपन्न करन दी कोशिश करो, पंजाब नूं कमजोर करन दी कोशिश करो, जे तुसी एनएसए भी लाओ ते बाकी प्रांतां दी सजा 1 साल दी, पंजाब दे 2 साल दी, इत्थे 2 साल दी। जिस जिस प्रांत च तुसी डैम बनाओ उस प्रांत दे हवाले कर दो, पर इत्थे तुसी भाखड़ा बनाओ ते अपना ही कंट्रोल रखो, पंजाब नूं नहीं देना। ये क्यों दिता जाए, इन्हों तुसी अंग कदी समझे ही नहीं, कि जब तुसी पंजाब नूं अपना अंग नहीं समझते तो पंजाब दे च रहण वाला थोड़ा अंग किस तरह होगा, उसनों तुसी अपना अंग। एक हकीकत है, बहुत वड्डी सच्चाई है, अपनों से बैर रखना तूने बुतों से सीखा। तैनू पता ही नहीं सिख इस देश का जितना अपना है होर कोई अपना नहीं, इत्थे ते पुराने बंदे जय चंज पैदा होंदे रहे जो देश नूं गुलाम करते रहे, इत्थे ते खिमा करनी भगत सिंह जैसे सिखां विच पैदा होए जो देश नूं आजाद कराते रहे, इत्थे ब्राह्मणा दे जय चंद पैदा होंदे रहे जो देश नूं गुलाम करते रहे, इत्थे इतिहास है, सामने इतिहास है। साडे विच तुसीं इक ते जय चंद पैदा करके दिखाओ, इतिहास पढ़ के वेखो पुराना, जय चंदा दीआं डारां दीआं डारां लगियां पईआं इन्हां विच, अथा अनंत। ते कमाल दी गल, अपनों से बैर रखना इकबाल कहिंदा, ਬਈ ਮੈਂ ਇਸ ਦੇਸ਼ ਦਾ ਵਾਸੀ ਹਾਂ, ਮੈਂ ਇਸ ਦੇਸ਼ ਵਿਚ ਰਹਿੰਦਾ, ਇਸ ਦੇਸ਼ ਵਿਚ ਜੰਮਿਆ ਪਲਿਆ, ਮੇਰੇ ਪਿਤਾ ਪਿਤਾਮਾ ਇਸ ਦੇਸ਼ ਦੇ, ਪਰ ਆਪਣੋ ਸੇ ਬੈਰ ਰੱਖਣਾ, ਤੂੰ ਨੂੰ ਬੁਤੋਂ ਸੇ ਸਿੱਖਾ, ਜੰਗੋ ਜਦਲ ਸਿਖਾਇਆ, ਵਾਇਸ ਕੋ ਵੀ ਖੁਦਾ ਨੇ, ਤੰਗ ਆ ਕੇ ਮੈਂ ਨੇ ਆਖਿਰ। ਹੁਣ ਇਹ ਸ਼ਹਿਰ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਦਾ ਵਸਾਇਆ ਹੋਇਆ ਨਾ, ਤੇ ਕਦਮ ਕਦਮ ਦੇ ਉੱਤੇ ਹਰ ਚੌਕ ਦੇ ਉੱਤੇ ਕੁਛ ਐਸੇ ਆਕਾਰ ਬਣਾਏ ਜਾਣ ਪੱਥਰਾਂ ਦੇ, ਜਿੱਥੋਂ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਦੀ ਝਲਕ ਹਰ ਪਾਸੇ ਮਿਲੇ। ਸ਼ਹਿਰ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਦਾ, ਤੇ ਤੁਸੀਂ ਸਾਰੇ ਸ਼ਹਿਰ ਚ ਘੁੰਮ ਫਿਰੋ, ਖਿਮਾ ਕਰਨੇ ਇਸ ਤਰੀਕੇ ਦੇ ਅੰਕਾਰ ਬਣਾਏ ਗਏ ਨੇ ਜਿਹਦੇ ਨਾਲ ਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਨੂੰ ਭੁੱਲ ਜਾਣ, ਇਹ ਲੋਕੀ ਭੁੱਲ ਜਾਣ। ਆਪਣੋ ਸੇ ਬੈਰ ਰੱਖਣਾ, ਤੂੰ ਬੁਤੋਂ ਸੇ ਸਿੱਖਾ, ਅੱਧੋ ਗਈ ਇੰਨਾ ਮੁਤਸਬ ਬਣਾ, ਇੰਨੀ ਤੰਗ ਦਿਲੀ ਜੋ ਮੈਂ ਇਸ ਸ਼ਹਿਰ ਵਿਚ ਘੁੰਮ ਫਿਰ ਕੇ ਦੇਖਦਾ। ਆਪਣੋ ਸੇ ਬੈਰ ਰੱਖਣਾ, ਤੂੰ ਬੁਤੋਂ ਸੇ ਸਿੱਖਾ, ਜੰਗੋ ਜਦਲ ਸਿਖਾਇਆ, ਵਾਇਸ ਕੋ ਵੀ ਖੁਦਾ ਨੇ, ਤੰਗ ਆ ਕੇ ਮੈਂ ਆਖਿਰ, ਡੈਰੋ ਹਰਮ ਕੋ ਛੋੜਾ, ਵਾਇਸ ਕਾ ਵਾਜ ਛੋੜਾ, ਛੋੜੇ ਤੇਰੇ ਫਸਾਨੇ। ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਆਪਣੀ ਜਾਨ ਦੇ ਦਿੱਤੀ ਤਿਲਕ ਤੇ ਜਨੇਊ ਦੀ ਖਾਤਰ, ਤੇ ਤਿਲਕ ਧਾਰੀ ਜਨੇਊ ਧਾਰੀ ਕਦੀ ਜੋ ਹੈ ਸਰੇਆਮ ਨਹੀਂ ਕਹਿੰਦਾ ਕਿ ਮੇਰਾ ਜਨੇਊ ਬਚਿਆ ਹੈ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸਾਹਿਬ ਜੀ ਦੀ ਮਿਹਰ ਦਾ ਸਦਕਾ, ਬਖਸ਼ਿਸ਼ ਦਾ ਸਦਕਾ ਕੋਈ ਕਹਿੰਦਾ? ਵੈਰੀ ਹੋ ਗਏ, ਸੀਸਗੰਜ ਨੂੰ ਇੱਕ ਦਫਾ ਅੱਗ ਵੀ ਲਾਈ ਗਈ ਸੀ। ਆਪਣੋ ਸੇ ਬੈਰ ਰੱਖਣਾ, ਤੂਨੇ ਬੁਤੋਂ ਸੇ ਸਿੱਖਾ, ਜੰਗੋ ਜਦਲ ਸਿਖਾਇਆ, ਵਾਇਸ ਕੋ ਵੀ ਖੁਦਾ ਨੇ, ਤੰਗ ਆ ਕੇ ਮੈਂ ਆਖਿਰ, ਦੈਰੋ ਹਰਮ ਕੋ ਛੋੜਾ, ਵਾਇਸ ਕਾ ਵਾਜ ਛੋੜਾ, ਛੋੜੇ ਤੇਰੇ ਫਸਾਨੇ। 20-25 ਸਾਲ ਪਹਿਲੇ ਇਕਬਾਲ ਨੇ ਇਹ ਗੱਲ ਆਖੀ ਹੈ, ਤੇ 600 ਸਾਲ ਪਹਿਲੇ ਕਬੀਰ ਕਹਿੰਦਾ, ਹਮਰਾ ਝਗੜਾ ਰਹਾ ਨਾ ਕਹੋ, ਪੰਡਤ ਮੂਲਾ ਛਾੜੇ ਦੋ। ਭਾਵ ਇਹ ਬ੍ਰਾਹਮਣ ਜੇ ਇਕਬਾਲ ਦੇ ਟਾਈਮ ਇਤਨਾ ਕਠੋਰ ਸੀ, ਤੇ ਕਬੀਰ ਦੇ ਵਕਤ ਵੀ ਇਤਨਾ ਕਠੋਰ ਸੀ, ਤੇ ਜੇ ਕਬੀਰ ਦੇ ਵਕਤ ਇਤਨਾ ਕਠੋਰ ਸੀ ਤੇ ਮਹਾਤਮਾ ਬੁੱਧ ਦੇ ਵਕਤ ਵੀ ਇਤਨਾ ਕਠੋਰ ਸੀ। ਕਦੇ ਉਸਨੇ ਬ੍ਰਾਹਮਣੀ ਨਿਜ਼ਾਮ ਨੂੰ ਮੰਨਣ ਤੋਂ ਇਨਕਾਰ ਕਰ ਦਿੱਤਾ, ਆਖਿਆ ਨਹੀਂ ਇਹ ਕਠੋਰਤਾ ਮੈਨੂੰ ਕਬੂਲ ਨਹੀਂ, ਇਹ ਮੈਨੂੰ ਜੋ ਹੈ ਪ੍ਰਵਾਨ ਨਹੀਂ। ਤੋ ਬ੍ਰਾਹਮਣੀ ਨਿਜ਼ਾਮ ਦੀਆਂ ਧਜੀਆਂ ਉਡਾਈਆਂ ਮਹਾਤਮਾ ਬੁੱਧ ਨੇ, ਤੇ ਪਤਾ ਬ੍ਰਾਹਮਣ ਕਿਉਂਕਿ ਕਠੋਰ ਤੇ ਸੀ, ਸ਼ਸਤਰ ਲੈ ਕੇ ਆਇਆ, 12 ਲੱਖ ਬੋਧ ਭਿਕਸ਼ੂ ਕਤਲ ਕਰ ਦਿੱਤੇ ਗਏ ਇਸ ਦੇਸ਼ ਵਿਚ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦੇ ਇਸ਼ਾਰੇ ਨਾਲ, ਸ਼ੰਕਰਾਚਾਰੀ ਦੇ ਇਸ਼ਾਰੇ। ਇਤਿਹਾਸ ਪੜ੍ਹ ਕੇ ਤੇ ਦੇਖੋ, ਬ੍ਰਾਹਮਣੀ ਨਿਜ਼ਾਮ ਤੋਂ ਜਦ ਵੀ ਕੋਈ ਬਾਗੀ ਹੋਇਆ ਬਈ ਇਹ ਨਿਜ਼ਾਮ ਸਾਨੂੰ ਪ੍ਰਵਾਨ ਨਹੀਂ, ਇਹ ਤੇ ਪੱਥਰ ਹੈ, ਇਹਦੇ ਨਾਲ ਤੇ ਜਿਹੜਾ ਨੇੜੇ ਆਉਂਦਾ ਉਹਦਾ ਸਿਰ ਟੁੱਟਦਾ, ਇਹ ਤੇ ਪੱਥਰ ਹੈ, ਪੱਥਰ ਸਾਨੂੰ ਕਬੂਲ ਨਹੀਂ। ਕੋਈ ਜੀਵਦਾ ਜਾਗਦਾ ਮਨੁੱਖ ਬੈਠਣਾ ਚਾਹੀਦਾ, ਪੱਥਰ ਕਿਉਂ ਬੈਠਣ? ਪੱਥਰ ਤੇ ਦੇਸ਼ ਨਾਲ ਟਕਰਾਣਗੇ, ਦੇਸ਼ ਨੂੰ ਚਿਕਨਾ ਚੂਰ ਕਰਨਗੇ। ਤੋ 12 ਲੱਖ ਬੋਧ ਭਿਕਸ਼ੂ ਮੌਤ ਦੇ ਘਾਟ ਉਤਾਰ ਦਿੱਤੇ ਗਏ, ਤੇ ਬਾਕੀ ਬੋਧ ਭਿਕਸ਼ੂ ਭੱਜ ਗਏ, ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਨੇ ਦੇਸ਼ ਵਿਚ ਰਹਿਣ ਨਹੀਂ ਦਿੱਤਾ, ਟਿਕਣ ਨਹੀਂ ਦਿੱਤਾ। ਕਬੀਰ ਪੰਥੀ ਖੜੇ ਹੋਏ ਸਨ, ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਨੇ ਮਿਟਾ ਦਿੱਤੇ, ਇਤਨੀ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰ ਦਿੱਤੀ। ਸਵਾਮੀ ਮਹਾਵੀਰ ਨੇ ਜੈਨ ਪੰਥ ਚਲਾਇਆ, ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਨੇ ਚਲਨ ਨਹੀਂ ਦਿੱਤਾ, ਸਮੁੱਚੇ ਦੇਸ਼ ਵਿਚ 50 ਲੱਖ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਨਹੀਂ ਨੇ। ਸਵਾਮੀ ਮਹਾਵੀਰ ਵੀ ਬ੍ਰਾਹਮਣੀ ਮਤ ਤੋਂ ਇਨਕਾਰੀ ਹੋਏ, ਤੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੇ ਨਹੀਂ ਚੱਲਣ ਦਿੱਤਾ, 50 ਲੱਖ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਨਹੀਂ ਨੇ। ਹਾਲਾਂਕਿ ਜੈਨੀਆਂ ਦੇ 24 ਅਵਤਾਰ ਨੇ, ਤੇ 24 ਅਵਤਾਰਾਂ ਦੀ ਤਪੱਸਿਆ ਮਿਹਨਤ ਖਿਮਾ ਕਰਨੀ 50 ਲੱਖ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਨਹੀਂ ਪੈਦਾ ਕਰ ਸਕੇ, ਬ੍ਰਾਹਮਣੀ ਨਿਜ਼ਾਮ ਦੀ ਰੁਕਾਵਟ। ਔਰ ਹੋਰ ਵੀ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਇੱਥੇ ਸਤਨਾਮੀ ਵੀ ਨਹੀਂ ਫੈਲ ਸਕੇ, ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਇਹ ਪੰਥ ਚੱਲਿਆ, ਬਹੁਤ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ਦਾ ਬ੍ਰਾਹਮਣੀ ਨਿਜ਼ਾਮ ਨੇ ਥਾਂ ਥਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਰੋਕਾਂ ਖੜੀਆਂ ਕਰਕੇ ਇਹਨੂੰ ਵੀ ਖਤਮ ਕੀਤਾ। ਤੇ ਫਿਰ ਆਏ ਗੁਰੂ ਨਾਨਕ, ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਨਵੀਂ ਪਹਿਨਣਾ ਮੈਂ ਜਨੇਊ, ਭਾਵੇਂ ਸਦੀਆਂ ਤੋਂ ਪਰੰਪਰਾ ਮੇਰੀ ਉਮਤ ਦੇ ਚ ਇਹੀ ਹੈ ਕਿ ਜਨੇਊ ਪਹਿਨਦੇ ਨੇ, ਪਰ ਮੈਂ ਹੁਣ ਇਸ ਪਰੰਪਰਾ ਨੂੰ ਤੋੜਦਾ, ਮੈਂ ਨਹੀਂ ਜਨੇਊ ਪਹਿਨਦਾ। 9 ਸਾਲ ਦੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ, ਹਿੱਲ ਗਿਆ ਬ੍ਰਾਹਮਣੀ ਸਮਾਜ, ਹੈ ਇਹ 9 ਸਾਲ ਦਾ ਬੱਚਾ ਬਾਗੀ, ਇਹ ਜਨੇਊ ਨਹੀਂ ਪਹਿਨਦਾ। ਜੇ ਅੱਜ ਕਹਿੰਦਾ ਹੈ ਜਨੇਊ ਨਹੀਂ ਪਹਿਨਦਾ, ਤੇ ਕੱਲ ਕਹੇਗਾ ਮੈਨੂੰ ਵੈਦਿਕ ਰੀਤੀ ਪ੍ਰਵਾਨ ਨਹੀਂ, ਪਰਸੋਂ ਇਹ ਕਹੇਗਾ ਮੈਨੂੰ ਬ੍ਰਾਹਮਣੀ ਨਿਜ਼ਾਮ ਪ੍ਰਵਾਨ ਨਹੀਂ, ਹੁਣੇ ਤੋਂ ਹੀ ਰੋਕਾਂ ਲਾਓ। ਤੋ ਖਿਮਾ ਕਰਨੀ ਕਦਮ ਕਦਮ ਦਿੱਤੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਹੁਣ ਤੱਕ ਜੜਾਂ ਵੱਢਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ ਗਈ, ਪਰ ਮੈਂ ਇਹਨਾਂ ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਨੂੰ ਆਖਦੇ ਹਾਂ, ਇਹਨਾਂ ਜੜਾਂ ਦੇ ਚ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ, ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸਾਹਿਬ ਜੀ ਨੇ, ਔਰ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਦੇ ਲਾਡਲਿਆਂ ਨੇ ਆਪਣਾ ਖੂਨ ਪਾਇਆ, ਖਿਮਾ ਕਰਨੀ ਇਹ ਜੜਾਂ ਨਹੀਂ ਵੱਢੀਆਂ
1: ਜਾਣਗੀਆਂ,
0: ਇਹ ਆਪਣੀ ਥਾਂ ਤੇ ਮਜ਼ਬੂਤ ਰਹਿਣਗੀਆਂ ਔਰ ਮਹਾਨ ਰਹਿਣਗੀਆਂ। ਜਿੱਥੇ ਤੰਗ ਆ ਕੇ ਇਕਬਾਲ ਨੇ ਆਖਿਆ, ਜਿੱਥੇ ਤੰਗ ਆ ਕੇ ਕਬੀਰ ਨੇ ਕਿਹਾ,
2: और जिथे तंग आके गुरु नानक देव जी महाराज ने इतराज किया इनकार किया उथे तंग आके गुरु गोबिंद सिंह जी महाराज नू कहना पिया मेरा ब्राह्मणी निजाम नाल कोई मतलब ही नहीं क्षत्रिय को कहो बामन को ना है कह तप आवत हो जो करो स्पष्ट इंज कह दिता मैं बामण का पुत्र ही नहीं मेरा बामणी निजाम नाल कोई मतलब ही नहीं गल खत्म सिलसिला खत्म। तो इतने वड्डे पदर दिते अवतारी पुरुषों ने महात्मा बुद्ध ने स्वामी महावीर ने कबीर पंथियों ने और सतनामियों ने ते फिर गुरु घर ने कोशिश की थी और मैं अर्ज करा वो निजाम जिहड़े खड़े हुए सन सुधार कबीर पंथी जैनी बोधी करीबन करीबन मिटा दिते गए इस देश दे इतिहास तुसी पढ़ के वेखो मैं जद इस ढंग नाल देखना यह मिट क्यों गए महात्मा बुद्ध जैसा तपीश्वर 12 साल उसने तप किया जिंदगी दे बड़े गहरे राज उसने लब्बे ओ देश दे विच उन्हां राजां नूं वंडदा रहा लेकिन किसने रोक खड़ी कर दी ब्राह्मणा ने नहीं वंडन देना नहीं चलन देना इत्थे सूफी फकीरां दे भी कदम रोके गए और मैं अर्ज करा जिहड़े जिहड़े ब्राह्मण तो सताए हुए सन उन्हां सारे भगतां नूं गुरु अर्जन ते गुरु नानक देव जी ने अपनाया जिहड़े सताए हुए सन नामदेव सताया होया सी सूद सूद कर मार उठायो कहो करो बाप पीठला सूदर सूदर करके मार के मैनू बार कढ़ छड़े मैं दोवे मंदिर देखे ने औंडा ते बीठल मंदिर बीठल मंदिर है पंडरपुर दे च ते जेड़ा मंदिर फिर चुके है वो है औंडा दे च औंडा हजूर साहब तो 40 मील दूरी ते है ते पंडरपुर गालबन 300 मील पै जांदा है इन्हां दोवां थां ते मैं गया फिर यह होया मंदिर भी देखिया औंडा दे च है मूर्तियां दा मुंह एक पासे ते मंदिर दा दरवाजा दूजे पासे अज भी है हुणे जद पिछले दिनी कोई 2 महीने पहले दास हजूर साहब गया सी फिर भी मैं औंडा तो लंघदा होया गया कार ते जा रहे सी तो औंडा एक मील थले जो है हाईवे तो थले एक पासे कस्बा है मैं कहा चलो वेख दे जांदे हां बाहर ही उसका मंदिर बनाया जिमें धक्के मार के मंदिर चो बहर कटिया से ना तो हूं भी उसका छोटा जिहा मंदिर नामदेव का बहर ही बनाया है ए नामदेव का थड़ा है जी इत्थे बैठा सी ते पंडरपुर ते मैं निराला सिलसिला देखिया अंदर बिठल का मंदिर वेखिया तरह तरह के देवी देवत्या दी मूर्तियां ते जद मैं बाहर निकलन लगा ना दूजे दरवाजे दे राही ते दूजे दरवाजे दे च पौड़ियां दे उत्ते थाल दे च एक मूर्ति सी ते पुजारी आवाज लाण संत नामदेव नूं मत्था टेक दे जाओ संत नामदेव नूं मत्था टेक दे जाओ ते मैं कहा पुजारी जी पहले मैनूं गल दसो सारियां दी मूर्तियां ते मंदिर दे अंदर ने ते नामदेव दी मूर्ति इत्थे जुतियां च रखी हुई इत्थे ते लोकी जुतियां उतार के अंदर जांदे ने बाहर निकलदे ने ते पौड़ियां दे च आखण लगे ये शूद्र है ना इनकी मूर्ति अंदर स्थापन नहीं हो सकती शूद्र है संत ने मत्था भी टेको पैसे भी चढ़ाओ पर है न शूद्र अंदर नहीं बढ़न देना उत्थे बोल मैं अपनी डायरी च नोट किए मैं कहा नाम दो तेन उदो धक्के मार के मंदिर चो बहर कढ़िया से अज तेरी मूर्ति धक्के मार के बहर कढ़े ये ते तेरी मूर्ति भी अंदर वाड़न तैयार नहीं ये तेरी मूर्ति भी अंदर देन जो है थां देन तैयार नहीं अज तक यह निजाम मौजूद है मूर्ति उसकी अंदर नहीं स्थापन करनी बहर बैठे पौड़िया ते बैठे ते खिमा करने नामदेव जैसे ब्रह्म ज्ञानी नाल इतनी ईरखा कबीर जैसे संत नाल इतना द्रोह महात्मा बुद्ध जैसे महान पैगंबरी पुरुष नाल इतनी दुश्मनी तो खिमा करनी जद पैगंबरां ते पैगंबर महान गुरु नानक देव जी महाराज लंबा और वड्डा आदर्श लेके आए तो उतनी वड्डी दुश्मनी सामने आनी सी कुदरती गल है क्योंकि गुरु नानक दे बनाए हुए सिद्धांत दे च ब्राह्मणी मत वास्ते कोई थां नहीं जगह नहीं है और 9 साल तो गुरु नानक ने यह बगावत शुरू की थी मैं नहीं पहनना जनेऊ गल खत्म मैं परंपरावादी नहीं हां और मैं वेद भी नहीं पढ़ना दयानंद ने कह दिता गुरु नानक कोई वेद पाठी थोड़ी से गुरु नानक को कोई संस्कृत थोड़ी आती थी उन्होंने निर्भय की जगह पर निर्भव लिखा है पर उन्हें कौन दसे गुरु नानक संस्कृत प्राण आया इस देश टीचर से कोई संस्कृत पढ़ाना आया नहीं गुरु नानक सच पढ़ाना आया सच की है ये भाषा ते अलग अलग भांडे ने چاہے وہ عربی ہے فارسی ہے سنسکرت ہے پنجابی ہے سندھی ہے بنگلہ ہے مراٹھی ہے یہ تو بانڈے نے دیکھنا تو یہ بانڈے دے بھوجن کی ہے یہ تو بانڈے نے بھوجن چھکن لئی بانڈے چاہیے نے یہ عربی ایک بانڈا ہے سنسکرت ایک بانڈا ہے انگلش ایک بانڈا ہے پنجابی ایک بانڈا ہے اور اسی طریقے نال برتن ہے بنگالی سندھی مراٹھی سوال تو یہ ہے بانڈے چ ہے کہ بانڈا سونے کا ہوے تے پانڈے دے چ مٹی ہوئے تے بھوک مٹے گی مٹی کھا کے تے جے پانڈا اگر مٹی دا ہوئے تے او دے 36 پرکار دا بھوجن پروسیا ہویا ہوئے کھما کرنے چھک کے ترپتی ملے گی اور اگر تے میں مندا ہی نہیں کہ کوئی پانڈا مٹی دا ہے سارے پانڈے سونے دے نے چاہے سنسکرت ہے تے چاہے فارسی ہے چاہے عربی ہے تے چاہے پنجابی ہے چاہے اردو ہے تے چاہے بنگلہ ہے چاہے مراٹھی ہے یہ سب بانڈے سونے دے نے پر بانڈے دی مہانتا سونے کر کے نہیں بانڈے دی مہانتا ہوئے کہ بانڈے چ ہے کی اگر بانڈیاں دے چ پکھنڈ ہے بانڈیاں چ جھوٹ پیا ہے بانڈیاں چ وتکرے پے نے بانڈیاں چ دشمنی پئی ہے انہاں بانڈیاں نو کی کریے چھک کے ترپتی ملے گی ویر ورودھ پیا ہوئے ورن ونڈ پئی ہوئے اور طرح طرح دے تقسیم کرن دے طور طریقے انہاں بانڈیاں دے چ پئے ہونے انہاں بانڈیاں نو کی کریے سانو تے او بانڈا چاہیے ہے جے دے چ اے بھوجن پیا ہوئے سبے سانجی وال سدائن تو کسے نہ دسے باہرا جی اے خوراک ہے اے بھوجن ہے جے دے چھکدے ہاں بندہ ترپت ہو جاندا ہے جے دے چھکدے ہاں بندہ مہان ہو جاندا ہے گل کتھے دی کتھے جا پہنچی سما ہو گیا صاحب گرو امرداس جی مہاراج دا پاون پوتر واق آیا اور مہاراج کہندے نے منکھ دی جڑی مول کمزوری ہے خاص کر کے اس دیش دی اہم ہو میں اور یہ کتنے وڈے پدر دے ویاپک ہے اور کتنی وڈی ہانی کارک ہے صاحب گرو امرداس جی مہاراج دے بول آپ سرون کرو چونکہ سما ہو گیا اور میں وستار دے میں سما نہ لے جاواں ایک دفعہ پیار نہ لاکھو ستنام اور مردہ ہی جا رہے ہیں بچاؤ ہی نہیں بیماری ایسی جدا کوئی علاج نہیں کیتا جا رہا اور اس بیماری ساری مردے جا رہے ہیں کھپتے جا رہے ہیں مٹتے جا رہے ہیں چاہے کوی دارشنک فلاسفر اس دیش دے ستاداری اس دیش دی عام جنتا این ہومے وچ گرسی ہوئی تے ہومے کھما کرنی تو نو برداشت نہیں کردا اس واسطے ہومے گرسیا ہویا بندہ بڑا ظالم ہوئے گا اور آپ سن کے حیران ہوو گے 200 سال ہنسا وادیاں انگریزاں نے اتنی گولی نہیں چلائی جتنی 35 سال اہنسا وادیاں نے گاندھی وادیاں نے چلائی ہے اتہاس ہے تھوڑے سامنے آسام ہے تریپورہ ہے میزورم ہے کشمیر ہے پنجاب ہے کیڑا ایسا صوبہ ہے جتھے بندیاں نو گولیاں نال بھل کے جو ہے ختم نہیں کیتا گیا تے کنہاں نے کیتا گاندھی وادیاں نے اہنسا وادیاں نے حد ہو گئی اہنسا وادیاں نے اتنی وڈی ہنسا کی تھی گاندھی وادیاں نے اتنی وڈی ہنسا کی تھی تے جڑا گاندھی کہندا سی بس میں تے ورت رکھ کے اہنسا دے نال آزادی پراپتی کرنی ہے میں ہنسا دچ وشواس نہیں رکھدا تے پوچھ لئیے بے تیری امت کیوں ہنسا دچ وشواس پہ رکھدی قدم قدم دے تے خون خرابا قدم قدم دے تے ہنسا کسے تھان دے تے وی ڈھنگ نال کوئی بندے نو جین دی جو ہے کلا نہیں سکھائی گئی نہ دتا جاندا ہے جیون دا ڈھنگ اتنی وڈی ہنسا اتنے وڈے پدر دی ہنسا اے تے اتہاس ہے یہ تو جد کوئی سیاح مطالعہ کرے گا کہ 200 سال انگریز رہا اتنی وڈی ہنسا نہیں کیتی اس نے اور 40 سال دن گاندھی وادیاں نے اتنی وڈی ہنسا کر دیتی کھما کرنی کروڑ جو ہے وہ انگریز تے پھر انہوں دے قدم دی خاک بھی نہیں نے وڈے اہنسک نے اتنے وڈے کسائی ہو گئے اور سبھاو ایشول جی بیٹھے مینو ایک گل چیتے آ گئی کہہ دیا پاوے سما ہو گیا پر میں کہہ دیا میں جد کانپور جانا سا تو انہوں میں روز گنگا پار سیر کرنے جانے سی جو روٹین بن گیا 15 دن میں رہندا سی تو چلو گنگا پار چلتے ہیں تو ادھر سبزہ ہے کھلی جگہ ہے کھلی ہوا ہے تو تھوڑا جہا دماغ فریش ہوتا ہے ادھر چلیے روز جانے سی تو گنگا پار ایک مندر سی تو ادھر بڑا سونا بگیچہ امرودوں کا اسی اتھے جا بیٹھتے سی کچھ لکھنا ہوے پڑھنا ہوے سوچنا ہوے وچارنا ہوے ایک دوجے دی گل اتھے گھنٹہ دو گھنٹہ بیٹھ کے پھر واپس آ جاندے سی ایک دفعہ ایسا ہویا جد میں گیا تے گنگا پار ہوئے نہ وہ بگیچہ سی تے نہ ہی وہ مندر ریت دے ٹبے ہی ٹبے. حیرانگی ہوئی مینو, دور دور تک میں انج دیکھا ہوں مندر کتھے, وہ بگیچہ کتھے, اور مینو انج حیرانی ہوئی کدھر میں پہلے سپنا تے نہیں دیکھا سی اس مندر دا, اس بگیچے دا, اے بھی خیال آوے. تے میں پھر نال دے نہ سارے کول پوچھے, میں کہ ایتھے ایک مندر ہوندا سی, ایتھے ایک بگیچہ ہوندا سی,